0: क्लास तुम कुफाफी
1: दिवकिन मस्चापकन तोंपन असवा जान तो चांच वितन उलारेक ओच फितेन रामी कुरियां अच्छ कमी तोव मारनी फोक फरिंग अति फोक चेक पाम नाच कराज नस कराज नारेक के ता फ्रेक चंग अतिन फोक फोच जुगन सेक फोच मेना मेंच न लोक न सेक कची वो फाफा फो त्याक वनो त्याक विस त्याक मलोंग अच्छी कलों त्याव कुनी आफा वेलुन तंग अतिन फंगं प्यांग नंदालं फियावानं हस तोक न चिंबा आल चिस मानगन आम फो चारन मी फंग आम ओहच नम फीस न बार बार फो जेच में सुबीक माई फंतंबार अगजे मनं बाद लावच मिंजन तोहच वेलुन तंग अतिन फ्रेसं क्यांग फित्याताकाल फित्याकन फंकत्यावंग न तो ओफंग Fazer uma coltinha malagas, manancas, chama tim se avarchaca, zet malin que alofam. Mandon chache, mirehare for gasta tobe, zazagas terra gas for ostrin men carna astujantam razambi. Ni as no van kulakan tanan rian tsar, gas tsar, farani kant kitonja miakt, ampafantar konant fatan ni puroki, gas sikara. Arova ktiavos, tifok fifanga tifok dos com nangar se chatan jazak. Que na malazamento outra saíram, te manhun, mandou um tchá tchá mreharéa fó, zato, te menha tchá carazaco.
2: Na rirariran sassan, fóten, ni sassan te mafantatran lanzan, tel lanza lanzan fuku impit na matkan lela kumangik fó, ma vésa tchan fteva kwananzi. Que tiaku za, tiaku ano, tiaku za reu de tiaku atzika satyara ni ana taden fifanka tiafan si fanga dzangan fiavananga, mampiava katzika. Que tiaku, ma itagasim zara tziki, Angatin ya faliyanga, mara vravu, ma itasur kamlanza tuntu ma mindra miyarka angatin fawuriyanga ketsariyaku. Ma agasya na, na deyam niyafaza gas midika, firi, ma menga tatsumitsitanga. Gase, asandratu na pelatanga na farakulzayanga tika tukuni indraga. Gase, asamangika ndevuzun vola fani vola tsuma pi avang fa mamparitaka.
3: E gase,
2: tuangam nurumbatu nfumbatika, fa aza tutofa paska fa mtadin vera neka mana iranga. Azambidini tanrazanga tanofa lasa tsisilivenga nantarana ke. Uvauran balan fa valnomba tsanimbani hasanga tukunya narana ke. Azamataota fa zanga arni no kotsangampeno ni mangtindringa niafe. Azamenga trakarazanga mandumatrata mireya fa gasi.
3: Yakale.
0: Shota tumpukula, shota tumpukufafi.